एक ओंकार सतगुर प्रसाद श्री वाहिगुरु जी की फतह, जाप श्री मुख वाग पातशाही दसवीं छपाए शन त्वय प्रसाद। चक्र चिन्ह यर बरन जात तरपात ना हिंजे, रूप रंग वर एक भेख को कह न सकत के। अचल मूर्तन भव प्रकाश समितो कह जय कोट, इंद्र इंद्राण साहिसान गणित जय। त्रि पवन महीप सुर नर सुर नेत नेत मंत्रण कहत, त्वय सर्व नाम कथय कम कर्म नाम वर्णत सुमत। भुजंग पर्यात छंद नमस्तं अकाले, नमस्तं कृपाले, नमस्तं रूपे, नमस्तं अनूपे, नमस्तं भेखे, नमस्तं लेखे, नमस्तं काय, नमस्तं जाय, नमस्तं गंजे, नमस्तं भंजे, नमस्तं नामे, नमस्तं ठामे, नमस्तं कर्म, नमस्तं धर्म, नमस्तं नाम, नमस्तं ताम, नमस्तं जीते, नमस्तं पीते, नमस्तं बाह, नमस्तं ढाहे, नमस्तं नीले, नमस्तं नादे, नमस्तं शेदे, नमस्तं गादे, नमस्तं गंजे, नमस्तं पंजे, नमस्तं उदारे, नमस्तं पारे, नमस्तं सोएकै, नमस्तं अनेकै, नमस्तं भूते, नमस्तं जूपे, नमस्तं निरकर्मे, नमस्तं निर्भरमे, नमस्तं निर्देशे, नमस्तं निर्भेषे, नमस्तं निर्नामे, नमस्तं निर्कामे, नमस्तं निर्धाते, नमस्तं निर्काते, नमस्तं निर्धूते, नमस्तं भूते, नमस्तं लोके, नमस्तं शोके, नमस्तं निर्तापे, नमस्तं थापे, नमस्तं त्रिमाने, नमस्तं निधाने, नमस्तं गाहे, नमस्तं वाहे, नमस्तं त्रिवर्गे, नमस्तं स्वर्गे, नमस्तं प्रभोगे, नमस्तं सुजोगे, नमस्तं रंगे, नमस्तं भंगे, नमस्तं गम्ये, नमस्तस्त्रमे, नमस्तं जलाश्रे, नमस्तं निराश्रे, नमस्तं अजाते, नमस्तं पाते, नमस्तं मज्जे, नमस्तस्तज्जे, अदेशं देशे, नमस्तं अपेसे, नमस्तं निर्तामे, नमस्तं निर्वामे, नमो सर्वकाले, नमो सर्वदयाले, नमो सर्वरूपे, नमो सर्वभूपे, नमो सर्वखापे, नमो सर्वथापे, नमो सर्वकाले, नमो सर्वपाले, नमस्तस्देवे, नमस्तं अपेवे, नमस्तं जन्मे, नमस्तं सुबन्मे, नमो सर्वगौने, नमो सर्वपौने, नमो सर्वरंगे, नमो सर्वभंगे, नमो कालकाले, नमस्तस्तदयाले, नमस्तं अवर्णे, नमस्तं अमरणे, नमस्तं गिरारं, नमस्तं गिरधारं, नमो सर्वतन्दे, नमोस्तु अबन्दे, नमस्तं नरसाके, नमस्तं निर्वाके, नमस्तं रहीमे, नमस्तं करीमे, नमस्तं अनन्ते, नमस्तं महन्ते, नमस्तस्त्रागे, नमस्तं सुहागे, नमो सर्वशोकं, नमो सर्वभोगं, नमो सर्वकर्ता, नमो सर्वहर्ता, नमो योगयोगी, नमो भोगभोगे, नमो सर्वदयाले, नमो सर्वपाले, चाचरी छंद त्वय प्रसाद। रूप है, अनूप है, अजो है, अपू है, अलेख है, अपेख है, नाम है, अकाम है, ते है, अपे है, अजीत है, अपीत है, त्रिमान है, निदान है, त्रिवर्ग है, असर्ग है, अनिल है, अनाद है, अजय है, आजाद है, अजन्म है, अवर्ण है, अपूत है, अपर्ण है, अगंज है, अपंज है, अचूच है, अचंज है, अमीक है, अरफीक है, अतंध है, अबंध है, निर्भूज है, असूज है, अकार है, अजाल है, अल्लाह है, अजह है, अनंत है, महंत है, अलीक है, निरसरीक है, निर्लंब है, असंभ है, अगम है, अजम है, अपूत है, अछूत है,